0: ಶ್ರೀಧಾಕುರಾ ಪ್ರಶ್ನೆ ವಿಚಾರ ಉಜಾಲೋ ರೇಡಿಯೋ ನೆಟ್ವರ್ಕ್.
1: अहिले बिहानको 9 बज्यो.
2: यो समय किसान पाई प्रोडक्ट्स प्रालीको हो.
1: राष्ट्रको शान किसान.
2: अ कम्प्लिट पाइपिङ सोल्युसन्स.